0: लपक झपक तू वार बदर मा बरत परत तू कार बदर मा लपक झपक लपक झपक लपक झपक तू
1: आ दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना दिन दिन ना